रास जियो तुदे अंतर हो सुख वसा तू अंतर सा बास जियो पाणे तखत वडाइया पाणे भीख उदास जियो पाणे थल सिर सर्व है कमल फुले आकाश जियो पाणे भवजल लंघी है पाणे मंझ परियास जियो।

निर्मल गुर कै शब्द शिंगारी मेरा प्रभ साचा सद ही साचा जिने आपे आप उपाया नानक सदा फिर।

जाको नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

तौले अकासं आपे साचे गुण परगासं जती सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

तुद पावा, पाए भगत साचे गुण गावा, तुद पाणे तू पावह करते, आपे रसन रसाईंदा, सोहन भगत प्रभु दरबारी, मुक्त भए हर दास तुम्हारी, आप गुआए तेरे रंग राते, अन दिन नाम ते आईंदा।

नानक नाम समावह साचे साचे ते पत होई हे मारु महला तीजा जग जीवन साचा एको दाता गुरसेवा ते शब्द पछाता एको अमर एका पतशाही जुग जुग सिरकार बनाई हे सो जन निर्मल जिन आप पछाता आपे आए मिलिया सुखदाता रसना शब्द रती गुण गावे।

पाई, बिन गुरदाते कोई ना पाई, लख कोटि जे कर्म कमाई, गुर कृपा ते घट अंतर वसिया, शब्दे सच सलाही, से जन मिले तुर आप मलाई, साची बाणी शब्द सुहाई, नानक जन गुण गावे नित साची, गुण गावे गुणी समाही, मारू महला तीजा, निश्चले एक सदा सच सोई, पूरे गुरते सोजी होई, हर रस पीने सदा त्याएन, गुरमत सील सनाहाई, अंदर रंग सदा सचियारा, गुर कै शब्द हर नाम प्यारा, नौ निद नाम वसिया घट अंतर, छोड़िया माया काला हाई, रैयत राजे दुरमत दोई, बिन सतगुर सेवे एक ना होई, एक त्याएन सदा सुख पाएन, निश्चल राजत नाहाई, आवन जाना रखे ना कोई, जम्मन मरण तिसे ते होई, गुरमुख साचा